पंडु ही पंड उपजे पंड बाज ना कोय नानक पंडवाहरा एको सच्चा सोए जित मुख सदा सलाइए भागरती चार नानक ते मुख उजले तित सच्चे दरबार।